मस्तक लेख एको जप एको साला है, एक सिमर एको मन आहे, एक के गुण गाओ अनंत, मन तन जाप एक भगवंत।